0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग। संगीत प्रेमी श्रोतनो नमस्कार, सुस्वागतम स्वर तरंग कार्यक्रम में आप अपने स्वागत सु तरसे को मैं आशा करते कि अपन ठीक आहत मसीत आहत एंजनिंग करीत आहत ऑन MBC रेडियो। कई क्षण त्या अर्ध्या तासाचा कार्यक्रम सुरू होणार आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 1 वाजतापर्यंत। तर सिखोनी हमीस प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत। तर सिखो सुरुवात करूया आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रम एका अप्रतिम गणेश गाण्याने।

तर सिखो अप्रतिम सुरुवातीत झाला आजचा आपला स्वरतरंग कार्यक्रमाचा. तर सिखो या 30 मिनिटांच्या संगीतमय कार्यक्रम आपण चालूच ठेवूया. काही

रापोरी करावचा नाही, माझे दलाशी आईस खेळावचं नाही, कोली मी नाकवा दर्या दिल्लाचा हाय ग, तुझं मन कवा दुखून देणार नाही, कवापासून पाहतोय मी तुझीच वाट, मना नाही समजाय काय.

रसिकों का शंकना ही का पन्यातीस मी तंचा संगीत माय कार्यक्रम पूरी पूरा आनंद घेता हात रसिकों दोन वा एक वास्ता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 7 ते 1 वाजता पर्यंत.

तर सिखो धुंदी क्षण आला हो याच गाण्यासहितच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखो लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.

0: 819 किलोहर्ट्ज़, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग,
2: स्वर तरंग।
3: हॅलो अगेन श्रोतृ श्रेणी सोबत आपण आहात रेडिओ मॉरिशस स्वर मराठी गाण्यांचा प्रवास चालू आहे आणि श्रोतृ या क्षणी या मराठी गाण्यांच्या या प्रवासात जाऊया आठवणींच्या गावात, ऐकूया लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट ट्रॅक टेकन फ्रॉम द मूवी उंबरथा। तेव्हा श्रोतृ याचा आस्वाद घ्या, जुन्या आठवणी जागा करूया पुढच्या गाण्याद्वारे लता मंगेशकर यांच्या सुमधुर आवाजात।

0: 819 किलोहर्ट्ज, ये है रेडियो मॉरिशस। रेडियो मॉरिशस
1: स्वर तरंग।
2: स्वर तरंग
3: श्रोतनो, काही आवाज हे केवळ आवाज नसतात, ते आपल्या आठवणींचा एक भाग बनतात। असाच एक आवाज म्हणजे आशा भोसले यांचा, तेव्हा या क्षणी ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात पुढचं गाणं, एक भावगीत ऐकूया। या क्षणी आम्ही आहोत आठवणींच्या गावात काही जुन्या गाण्यांसोबत, कार्यक्रम रंगत आहे, जुन्या आठवणी जागा होत आहे श्रोतनो या क्षणी। तेव्हा या क्षणी ऐकूया आशा भोसले यांच्या सुमधुर आवाजात एक भावगीत, याचा आस्वाद घ्या। आणि श्रोतनो, की पचुनिंग शेडीसोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: वेलकम बॅक श्रोत्यांनो, परत एकदा तुमचे खूप खूप स्वागत स्वर तरंग कार्यक्रमात। शिरी सोबत आपण आहात वेदमोषेश्वर। पाच पर्यंत मी तुमची साथी देणार आहे श्रोत्यांनो, काही मराठी गाण्यांसोबत। आणि या क्षणी ऐकूया एक कोळी गीत, अँड श्रोत्यांनो हे कोळी गीत स्पेशली वाजवत आहोत कारण उद्या एक अतिशय खास आणि आनंदाचा दिवस आहे। उद्या श्रोत्यांनो आहे नारळी पौर्णिमा। महाराष्ट्राच्या कोकण भागात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। श्रोत्यांनो या निमित्ताने ऐकूया एक कोळी गीत संतोष नाईक आणि साथी कलाकारांच्या आवाजात। याचा आस्वाद घ्या आणि कीप ट्यूनिंग श्रोत्यांनो 5 पर्यंत।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, दुपारची वेळ आहे 4:40 झाली आहे अँड या क्षणी सगळीकडे ट्रॅफिक चालू आहे। तेव्हा श्रोत्यांनो, या क्षणी तुम्ही बसमध्ये आहात, गाडीमध्ये आहात, ट्रॅफिकमध्ये तुम्ही अडकलेला आहात, तेव्हा ऑन द वे ट्यूनिंग करा। दुपारचे ही स्ट्रेस दूर करा आमच्यासोबत काही शिवण्या गाण्यांसोबत। अँड या क्षणी ऐकूया नेक्स्ट ट्रॅक निहिरा जोशी आणि गुलराज सिंग यांच्या सुमधुर आवाजात, टेकन फ्रॉम द मूव्ही आता थांबायचं नाही या मूवीतून घेतलेलं गाणं। श्रोत्यांनो, याचा आस्वाद घ्या अँड कीप ट्यूनिंग। शिरीसोबत स्वर तरंग कार्यक्रम चालू आहे।

0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: श्रोत्यांनो, वेळ निस्तून जात आहे, काही क्षणात कार्यक्रम संपणार आहे, फक्त 15 मिनिटे राहिले आहेत। तो सो पटकन ऐकूया पुढचं गाणं। श्रोत्यांनो, तुमच्यासाठी वाजत आहोत साक्षी होलकर यांच्या सुमधुर आवाजात नेक्स्ट्रॅक नुकतंच रिलीज झालेलं गाणं। गाण्याचं बोल आहे हिरे मोती। श्रोत्यांनो, याचा आस्वाद घ्या अँड कीप ट्युनिंग 5 पर्यंत।

0: स्वर तरंग
1: स्वर तरंग
2: श्रुतीनो पुढच्या गाण्याने कार्यक्रमाची सांगता होत आहे. आशा करतो की तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतलात. थँक्यू व्हेरी मच आमची साथ देण्याबद्दल. काळजी घ्या, सुरक्षित रहा. आपली पुढची भेट होईपर्यंत धन्यवाद व नमस्कार.

0: 800 kilohertz. This is Radio Mauritius.
1: रसिक मंडळी हो नमस्कार. एम ट्यूबर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ओनली ऑन एम ट्यू. रसिक मंडळी, या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभी आज आम्ही ठेच जाणार आहोत पंढरीला, विशेषतः विठ्ठल आणि रखुमाईच्या दर्शनाला. तल्लीन होऊया विठ्ठल आणि रखुमाईच्या चरणी, आस्वाद घेऊया प्रियंका बर्वे आणि राहुल देशपांडे यांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया विठाई.

रसिक बंडी हो, पंधरी मंदिराचं पहिली पायरी म्हणजे नामदेव पायरी, तेव्हा विश्वजीत बोलवणकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया नामदेव कीर्तनकरी, आस्वाद घेऊया.

रसिकमंडळी काही क्षणात हा संगीतमय तसेच भक्तिमय कार्यक्रम संपणार आहे आणि विशेषतः कार्यक्रमाची सांगता आम्ही करणार आहोत विठ्ठल चरणी, विशेषतः पुष्पक विमान या मूवीमधलं गाणं आहे आनंदाचे डोही, आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.